परम परम परमेश्वरं पुरुषपालं सदा सर्वदा सिद्धदाता दयालं अशेदी अभेदी अनामंगा काम समस्तो भराजी समस्तस्ताम तीराजूर चाचरी शांद जले है थले है पीत है पे है प्रभु है जू है देश है पेश है भुजंग प्रयार छंद वाकादे आभादे आनंदी स्वरूपे नमो श्रावाने समस्ती निदाने नमस्तमं निर्दाते नमस्तमं परमाते नमस्तमं अगंजे नमस्तमं अपंजे नमस्तमं अकाले नमस्तमं अपाले नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे नमो राजराजे नमो साजे नमो साहे नमो माहे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोख रोखे नमो सो सोखे नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतं नमो सर्वपीतं नमो सर्वज्ञानं नमो ब्रह्मतानं नमो सर्वमंत्रं नमो सर्वजंत्रं नमो सर्वदृश्यं नमो सर्वकृष्णं नमो सर्वरंगे त्रिभंगी अनंगे नमो जीव जीवं नमो बीज बीजे आखिजे अपिजे समस्तं प्रसिजे कृपालं स्वरूपे कुकर्मं वरणासी सदा सर्वदा हृद सिदं नवासी चर्पण शांत प्रसाद अमृत कर्मे अमृत तर्मे अखल जोगे अचल भोगे अचल राजे अटल साजे अखल धर्म आला कर्म सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता सर्वंग बाने सर्वंग माने सर्वंग प्राण सर्वंग त्राण सर्वा मुग्धा सर्वं जूता सर्वंग देवं सर्वं भेवं सर्वं काले सर्वंग बाले रूवाल शांत्वा प्रसाद